राग एक संग पंच बरंगन संग अलापह आठौ नंदन प्रथम राग पहरौ वै करही पंच रागनी संग उच रही।